gadi miha re gar gadi de minet fansas has se kon thoinga af mi wani mi gadi ga kuri mi dani e hun te ringe hovo mi show ke agan ka gar gadi thir sin kuma ha mi show kuri daane de in show ga e bahi manalang e hun te ringe message ta ves an ka ves itur e hun te ringe message kiya lana jahala di bala baveria kura mi handa hasa kollani lobi wa fir mi haya e hun bi ma antu ke faratum ऐं तुगे फिर मिहाय गिनस्ते मिहा सलव मिहा साबुन गिनस्ते ना

0: ईशा सुवाने कुरंता
1: कब्बला
0: दिवेही बहुगा सुकुं कुरे वेया कुरता की कोबा
2: अलिफु सीनु नूनु ता शवियन
0: रंगळु फेनवेरुं एमे मैक को बुनाने की हिने
2: नाने फुलफिलवो
0: वरर रंगळु वेहेता फेननिगु मे बुनम की कोबा
2: लिबे फुरसत के बेनुं हेफु मडु कोबला की कुरं कुरा सुवालत तमे
0: मि तैयार वनी दिवेही एफ एम गेनस्ते शवियनी प्रोग्राम
2: शवियनी प्रोग्राम ए दिवेही बहुगा सुवालो अन्ना ಕೊಂಗರು ಕೊಣ್ಣನಿ
0: ಕೊಮ್ಮೆ ಹುಕುರು ಅದಿ ಹೊನಿಹಿರು ದುವಹೆಗೆರೆ ಅಗ್ಗಡಿ ತಿರಿಹುಗ
3: ಶವಿಯನ್

0: ਸਾਹ ਸੇ ಬೈ ಲವತಾಕಿ ನುಣಿಮೆ ವಾಹಕತಕ್ಕೆ ಎ ವಾಹಕತ ಮಿಹಾರು ಆ ಅಡಕ ಆ ರೂಹಕಾಯ ಎ ಫೋರಿಯಾ ಎ ಜೋಶ್ ಗೆಂಗುಸ್ತಿನಿ ಮುಳಿಂಗ್ ಎಹಿಂ ದುನಿಯಕ
1: दिवाळी ऐसा क्या वाईट तू जाऊन उठन बिटन लावून ये की तू तेरे भाई के राडे नहीं देख तू इधर कच्चे तू
0: हाव अदे रिमिक्स की बदले नो एक हम को लवे के नस्ते आ देरु में को में हो मत वही के मिंदर दे जहार रिपीट अंगार दो हो गेरे दिहे जहार अदे बुद्ध दो हो गेरे बार जहार
2: नॉक नॉक तेरा बाप का
3: वर्जन 2.0
4: Version 2.0
5: ಫಿಲ್ಮ್ ಮ್ಯೂಸಿಕ್ಗೆ ದುನಿಯ ಫೀನಾಲು ಮತ್ತೆ ತಯಾರದ
6: ಎಹೆಂಗ ಮವಾಡಮ ಪಾಪ್ಕಾರ್ನ್ ಹೋದ ತಯಾರವೆ ದಿವೆ ಹೆಸಂಗೆ ಮುಣಪು ಹೆಸಂಗೆ ದಾಯರಾಗೆ ಹಾಸ ಶೋ ಎಮ್ಮೆ ಫಸ್ ಆಹಾರ ಪತಕ
5: ಬಾಕ್ಸ್ ಆಫ್ ಯುಗೆ ಎಮ್ಮೆ ಹಿಟ್ ಫಿಲ್ಮ್ ತಗೋ ಮೌಲು ಮಾತ್
7: इरई महर की रकम अब आज से हमारा कोई रिश्ता नहीं है
6: एम में फोगे ट्रेलर तक बाला लंगे में खमुदाने सीरीज तक आदि हफ्ता के तारे
8: years decades each life a faded lesser copy
5: of the कौन दिए टाइम एम में खमुदा फिल्म तोगे खास मंजर त ओएसटी बैंक हंदा नत्ता नुलेवे लव तक आति बेफळुंगे मकबूल तारिया काय को नुवदि हसिकुन पर
9: खलील सर फोन को बले आ मिहिर फोन
10: नी कम विस्नाल बला वाफिर वेजे नति कम हुट्टाला
6: ಎಂ ಎಫ್ ಎಸ್